0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 29. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ओ

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे मंगळवार 15 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. ज्ञान आपल्याला दिशा देते, परिश्रम आपल्याला पुढे नेतात आणि संस्कार आपल्याला योग्य मार्गावर टिकवून ठेवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. SAFFU19 चॅम्पियनशिप 2022 दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर 17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा नेपाळ विरुद्ध विजय झाला. नीना दाऊलुरी या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या. दिवस होता आजचाच. मोहम्मद अली 3 वेळा बॉक्सिंग हेवी वेट विजेतेपद जिंकणारे पहिले बॉक्सर बनले, तेही आजच्याच दिवशी. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. ऑपरेशन पोलो भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली, तीही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. राजीव मल्होत्रा भारतीय लेखक यांचा जन्म आजचाच आहे. दया पवार सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सुब्रमण्यम स्वामी अर्थतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ यांचाही जन्म आजच. दाजी भाटवडेकर रंगभूमी अभिनेते यांचाही जन्म आजचाच. अप्पा कुंभार स्वातंत्र्य सैनिक सहकारी चळवळीतील नेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजकुमार वर्मा भारतीय नाटककार समीक्षक व कवी पद्मभूषण यांचाही जन्म आजचाच आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय भारतीय लेखक आणि नाटककार यांचाही जन्म आजच. सर मोक्षमुंडम विश्वेश्वरिया स्थापत्य अभियंता आणि राजकारणी भारतरत्न यांचाही जन्म आजचाच आहे. यांचा जन्म आपण अभियंता दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरिया यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे योगदान, शिस्त, नियोजन आणि राष्ट्रनिर्मितीची दृष्टी आजही प्रेरणादायी आहे. आज आपण सर्व अभियंते, तंत्रज्ञ, संशोधक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्ती गीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला नेहमी सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. भगवान श्री गणेश हे बुद्धी आणि विवेकाचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळेच गणेशोत्सवानंतरचा हा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. बुद्धीचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी करा. आपण कितीही शिकलेलो असलो, कितीही मोठ्या पदावर असलो तरी नम्रता आणि माणुसकी सोबत असणे आवश्यक आहे. ज्ञानामुळे अहंकार वाढला तर ते अपूर्ण ज्ञान आहे, पण ज्ञानामुळे सेवाभाव निर्माण झाला तर ते खरे शिक्षण आहे. आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले आहेत. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रगती होतीये. परंतु या प्रगतीसोबतच मानवी मूल्ये जपणे तितकेच आवश्यक आहे. म्हणून आज आपण असा संकल्प करूया, ज्ञान मिळवूया पण नम्रता सोडू नका, प्रगती करूया पण निसर्ग विसरू नका, तंत्रज्ञान वापरूया पण माणुसकी जपूया. हीच आजच्या दिवसाची खरी आध्यात्मिक शिकवण. वेळ झालेली आहे एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज कामात उत्साह राहील. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. आर्थिक व्यवहारात संयम ठेवा. वृषभ रास, आज नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या ठेवणे फायदेशीर ठरेल. मिथुन रास, नवीन माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. संवाद करताना शब्दांची काळजी घ्या. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गैरसमजांवर चर्चा करून ते दूर करता येतील. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. सिंह रास, आज आत्मविश्वास वाढेल. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आपल्या कामाचे कौतुक होईल. मात्र सहकाऱ्यांचे मतही ऐकून घ्या. कन्या रास, कामातील बारकाव्यांकडे लक्ष द्या. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि पुरेशी विश्रांती घ्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सार अशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज नात्यांमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीशी झालेला गैरसमज संवादातून दूर होऊ शकतो. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. वृश्चिक रास, आज मनात नवीन विचार निर्माण होतील. अध्यात्म आणि ध्यानासाठी वेळ दिल्यास मन शांत होईल. महत्वाचा निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. धनुरास, शिक्षण आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी दिवस अनुकूल आहे. पावस, प्रवासाचे नियोजन असल्यास योग्य तयारी करा. मित्रांकडून चांगली माहिती मिळू शकते. मकर रास, मेहनतीचे परिणाम मिळण्यास सुरुवात होईल. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुंभरास, नवीन कल्पनांना चालना मिळेल. तंत्रज्ञानाशी संबंधित कामात प्रगती होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे तोटे तपासा. आणि शेवटची मीन रास, आज मन भक्ती आणि सर्जनशीलतेकडे वळेल. कुटुंबासोबत शांत वेळ घालवा. सकारात्मक विचार आणि प्रार्थनेमुळे मनाला समाधान मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. सदाशिव पाटील भारतीय क्रिकेटपटू यांची आज पुण्यतिथी. के एस सुदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक यांची पुण्यतिथी आजच. विश्वनाथ लवंदे गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. गंगाधर गाडगीळ मराठी लेखक, अर्थतज्ञ आणि साहित्य समीक्षक, नवकथेचे अधरव्यू म्हणून प्रसिद्ध असणारे यांची पुण्यतिथी आजच आहे. चला, पुण्यतिथी आपण ऐकलेली आहे आणि जाण्यापूर्वी एक सकारात्मक विचार सांगून मी निरोप घेते. देशाची प्रगती केवळ मोठ्या इमारतींमध्ये नसते, ती ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि जबाबदार नागरिकांच्या विचारांमध्ये असते. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಬೆಳಗಿನ ಶುಭೋದಯಗಳು. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಕೇಂದ್ರ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. ಇಂದು ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿದೆ. ಮುಂಜಾನೆ 8:00 to 8:15 ವಾರ್ತೆಗಳು ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, 8:15 8:30 ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 8:30 9:00 ಮಧುರ ಮುಂಜಾನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 9:00 to 9:30 ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, 9:30 to 10:00 ಕೆಎಲ್ಇ ಕೃಷಿ ಮಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 10:00 to 12:00 ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ, 12:00 to 12:30 ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಭ್ರಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 12:30 1:00 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಆರೋಗ್ಯ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 1:00 to 1:30 ಮಹಿಳಾ ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 1:30 to 2:00 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಮರಾಠಿ ಸಮಯ, 2:00 to 2:15 ವಾರ್ತೆಗಳು. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ 2:15 to 4:00 ಕೆಎಲ್ಇ ಸಂಗೀತ ಕಟ್ಟ ಮರಾಠಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ. 4:00 to 4:30 ಕನ್ನಡ ಭಾವಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾವಸಂಗಮ, 4:30 to 5:00 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಸೇವೆಯಲ್ಲಿ 5:00 to 7:35 ಕೆಎಲ್ಇ ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಯೂನಿಂಗ್ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ. 7:35 to 7:45 ವಾರ್ತೆಗಳು. ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ 7:45 to 8:00 ಕೆಎಲ್ಇ ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಯೂನಿಂಗ್ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಮುಂದುವರಿಯುವುದು. 8:00 to 8:15 ಕೆಎಲ್ಇ ಕೃಷಿ ಮಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 8:15 to 9:00 ನಮ್ಮ ನಿಲಯದ ಇಂದಿನ ಕೊನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾದ ಯಾದೋಂ ಕಿ ಬಾರಾತ್ ಹಳೆಯ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತದೆ.
0: ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು ಪೆ ಆಪ್ ಟ್ಯೂನ್ ಹೈ ಔರ್ ಅಭಿ ಹಮ್ ಸುನೆಂಗೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರೇಡಿಯೋ ಕೆ ಸಹಯೋಗ ಸೆ ಪ್ರಸ್ತುತ ಹೋನೆ ವಾಲೆ ನ್ಯೂಸ್.
2: सरकार ने कहा है कि बैंक 2,000 रुपए तक के यूनिफाइड पेमेंट इंटरफेस UPI लेन देन और रूपे डेबिट कार्ड से भुगतान पर कोई भी शुल्क नहीं लगा सकते हैं. वित्त मंत्रालय ने UPI लेन देन पर शुल्क से जुड़े नियमों को स्पष्ट करने के लिए भुगतान और निपटान प्रणाली अधिनियम के अंतर्गत इन बदलावों को अधिसूचित किया है. एक रिपोर्ट.
3: वित्त मंत्रालय ने कहा है कि यह नियम ग्राहकों और छोटे व्यापारियों दोनों पर समान रूप से लागू होंगे. मंत्रालय ने स्पष्ट किया है कि एक व्यक्ति से दूसरे व्यक्ति के बैंक खाते में किए जाने वाले UPI लेन देन पूरी तरह मुफ्त रहेंगे. अगर भविष्य में कभी डिजिटल लेन देन पर कोई शुल्क जैसे मर्चेंट डिस्काउंट रेट MDR लगाया भी गया तो वह केवल दुकानदारों पर लगेगा, ग्राहकों पर नहीं. हालांकि ये शुल्क भी डेबिट या क्रेडिट कार्ड लेन देन पर लागू MDR से काफी कम होंगे. सरकार का यह स्पष्टीकरण भुगतान और निपटान प्रणाली अधिनियम 2007 में हालिया संशोधन के बाद UPI लेन देन पर शुल्क की आशंकाओं के बीच आया है. समाचार कक्ष से जया भारती.
2: प्रतिष्ठित विश्व चक्रीय अर्थव्यवस्था मंच 2026 आज गुजरात के गांधीनगर स्थित महात्मा मंदिर में शुरू होने जा रहा है. दक्षिण एशिया में पहली बार आयोजित हो रहे इस सम्मेलन का उद्घाटन केंद्रीय पर्यावरण वन और जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव तथा गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संयुक्त रूप से करेंगे. सम्मेलन का विषय है चक्रीय अर्थव्यवस्था, जन और समृद्धि के लिए परिवर्तन. हमारी संवाददाता ने बताया है कि इसमें 65 से अधिक देशों के 2,000 से अधिक हितधारक भाग लेंगे.
4: दो दिवसीय वर्ल्ड सर्कुलर इकोनॉमी फोरम में विश्व भर से पर्यावरण विशेषज्ञ, नीति निर्माता, उद्योजक और शोधकर्ताओं हिस्सा ले रहे हैं। इस फोरम का मुख्य उद्देश्य पुरानी सामग्रियों और उत्पादों के पुनरुपयोग, रिसाइकलिंग और पुनर्चक्रण के माध्यम से सतत विकास और पर्यावरण संरक्षण को बढ़ावा देना है। इस आयोजन में कृत्रिम बुद्धिमत्ता के उपयोग, हरित ऊर्जा, रोजगार, वित्त और स्टार्टअप इकोसिस्टम जैसे महत्वपूर्ण विषयों पर 4 प्लेनरी और 16 विषय आधारित सत्र आयोजित किए जाएंगे। इसके साथ ही आयोजित हो रहे अंतर्राष्ट्रीय एक्सपो में 125 से अधिक प्रदर्शक अपने व्यावहारिक सर्कुलर समाधानों का भी प्रदर्शन कर रहे हैं। इसके बाद 17 और 18 सितंबर को दुनिया भर में 80 विशेष एक्सीलेटर सत्र आयोजित किए जाएंगे। अपर्णा खून, आकाशवाणी समाचार, अहमदाबाद।
2: भारत और कनाडा ने प्रस्तावित व्यापक आर्थिक भागीदारी समझौते के लिए नई दिल्ली में चौथे दौर की वार्ता शुरू कर दी है। दोनों देश वर्ष 2030 तक द्विपक्षीय व्यापार को $50 अरब तक बढ़ाने के प्रयास में हैं। 5 दिन की ये वार्ता कल से शुरू हुई जो 18 सितंबर तक चलेगी। इसमें वस्तुओं और सेवाओं के व्यापार, मूल स्थान के नियम तथा तकनीकी व्यापार बाधाओं सहित कई महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा होगी। एक रिपोर्ट।
5: दोनों देशों के बीच द्विपक्षीय व्यापार वर्ष 2024

0: या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते ऐकत रेणू धोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी काय करता येईल. MBBS नंतर MD ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून एका विद्यार्थिनीची आत्महत्या, किंवा 12वीच्या परीक्षेत कमी मार्क पडतील म्हणून रिझल्ट लागण्यापूर्वीच एका मुलानं आत्महत्या केली, गुण कमी मिळतील या भीतीनं 4थीतली 7वीतली मुलं ही आत्महत्या करतात. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या भीती अपेक्षा भंग, मग तो खरोखरच घडलेला असेल वा घडेल असा काल्पनिक धोका तीव्रतेने वाटून घडतात. जीवनात काही राहिलंच नाही किंवा अपयशामुळे कसं हे तोंड दाखवू जगाला, अशा नैराश्यानं आत्मसन्मानाला खरा किंवा काल्पनिक धोका त्या क्षणी तीव्रतेने जाणवतो आणि इमोशनल हायजॅक होऊन भावनेच्या भरात हातून नको ते घडतं. काल्पनिक धोका, उदाहरणार्थ नापास होऊन या भीतीनं परीक्षेच्या निकाला आधीच आत्महत्या करणं. खरं सांगायचं तर हा अविचार त्या मिनिटाला नव्हे सेकंदाला टाळता आला आणि भावनांवर नियंत्रण ठेवता आलं तरी ते आत्महत्या टाळण्यासाठी पुरेसं असतं. कारण आत्महत्या करण्याचा प्रयत्न असफल होऊन जे वाचतात त्यातील 99% लोक मला जगायचं होतं मरायचं नव्हतं असंच सांगतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल महत्वाचे मुद्दे विचारात घेताना त्यातील काही उपाय हे दीर्घकालीन व व्यक्तिमत्वात वैचारिक बदल घडवण्याच्या दृष्टीने आहेत. काही तात्कालिक तणावजनक परिस्थितीत घ्यावयाची काळजी या प्रकारची आहेत. अशी मानसिक जडणघडण 10वी 12वीच्या किंवा महत्वाच्या परीक्षा देणाऱ्या मुलांच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीपासूनच किंवा त्या आधीपासूनच व्हायला हवी. परीक्षा आधी, परीक्षा चालू असताना, नंतर निकाल लागेपर्यंत वा योग्य त्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळेपर्यंत विशेष काळजी घ्यायला हवी. आता पाहूया या बाबतीत आपल्याला काय काय करता येईल. आई बाबांनो, मुलांचे ताण तणाव आणि समस्या समजून घ्या. स्पर्धा, महत्वाकांक्षा, तुलना, मुलांच्या स्वतःकडून किंवा पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा यांच्या दबावाखाली व तणावाखाली मुलं असतात. विशेषतः 10वी 12वी स्पर्धा परीक्षा, विविध एंट्रन्स एक्झाम्स, पदवी परीक्षा अशा महत्वाच्या परीक्षांच्या काळात मुलांना वाटणारी भीती, चिंता समजून घ्या. अनेक मुलांना अभ्यासात खरोखरच अडचणी किंवा समस्या असतात. काही मुलांच्या मनावर घरातील इतर वातावरणाचा किंवा समस्यांचा ताण असतो. काही मुलांना लर्निंग डिसऑर्डर्सही असतात, उदाहरणार्थ डिस्लेक्सिया, डिसग्राफिया, ADHD अशा प्रकारच्या अध्ययन समस्या असतात ज्यामध्ये अध्ययन क्षमता कमी होते आणि मार्क्स किंवा गुण कमी पडू शकतात, ज्या लक्षात आलेल्या नसतात. लेखन, रायटिंग डिसऑर्डर, वाचन, रीडिंग डिसऑर्डर, गणित, मॅथमॅटिकल डिसऑर्डर, चंचलता व चित्त एकाग्र न होणं, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार मनोविकास तज्ञाकडनं उपाय उपचार, चंचलता व चित्त एकाग्र न होणं म्हणजे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं यामुळं काही भावनिक समस्या निर्माण होणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार व मनोविकास तज्ञाकडून उपाय उपचार व कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असतं. फक्त अभ्यास कर असा दोषा लावणं किंवा ट्युशन्स क्लासेसना घालून उपयोग होत नाही. मुलांच्या भावनिक, बौद्धिक, सामाजिक म्हणजे इतर व्यक्तीबाबतच्या शारीरिक व आर्थिक सर्व प्रकारच्या समस्या समजून घ्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करा, त्यांना मदत करा. दुसरा मुद्दा आहे, आई बाबांनो, मुलांशी संवाद साधा. मुलांना जमेल तितक्या चांगल्या व तथाकथित मोठ्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देणं, फी भरणं, ट्युशन्स आणि क्लासेसना घालणं, अभ्यास कर म्हणून मागे लागणं, अभ्यासाचा वेळ वाढविणं यातच पालकांना इती कर्तव्यता वाटते. मुलांचे मित्र बना, चर्चा करा, मन मोकळ्या गप्पा मारा, फिरायला घेऊन जा, बोलतं करा, त्यांचे मित्रमैत्रिणी यांविषयी जाणून घ्या, तरच मुलांच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, दृष्टिकोन कळेल. ताणतणाव, भीती, चिंता, समस्या, अडचणी वर्गमित्रांशी आणि शिक्षकांशी असलेले संबंध याविषयी कळेल आणि त्यांच्या अभ्यास, परीक्षा आणि एकंदर करिअर याविषयी तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. तिसरा मुद्दा आहे परीक्षेची व निकालाची भीती. काही मुलांना, अगदी हुशार आणि अभ्यासू मुलांना देखील खरोखरच परीक्षेची खूप भीती वाटत असते. अशा प्रकारची मानसशास्त्रीय चाचणी ही उपलब्ध आहे. परीक्षेची भीती किती आहे हे सायकोलॉजिकल टेस्ट किंवा मानसशास्त्रीय चाचणी करून शोधता येतं. अशा भीतीमुळं अभ्यास झाला असला तरीही विद्यार्थी आपलं ज्ञान उत्तरपत्रिकेत पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत व परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू शकत नाहीत. अर्थातच निकालाचीही मग भीती वाटू लागते. परीक्षेची थोडी भीती व ताण हा सर्वच मुलांवर येतो. ज्याला यूस्ट्रेस म्हणतात तो विधायक असतो व अभ्यासाला प्रवृत्त करतो. परंतु परीक्षेची खूप भीती, अनाठायी ताण वाटणं याला डिस्ट्रेस म्हणतात आणि तो नक्कीच विघातक असतो. यामुळं एकाग्रता न होऊन अभ्यास करणं जमत नाही, याचंही पुन्हा टेन्शन येतं. एक दुष्टचक्र सुरू होऊन नैराश्य येतं. परीक्षेची अत्यंतिक भीती वाटणं याबाबतीत तर पालकांनी जबाबदार पाऊल उचलायलाच हवं. एखाद्या शारीरिक आजारावर उपचार करतात त्याप्रमाणे अशा भावनिक समस्यांसाठी मानसोपचार तज्ञांचं, मनोविकास तज्ञांचं सहाय्य घ्यावं. समुपदेशन व इतर उपाय उपचार आवश्यक, नाहीतर अशी मुलं भीती नैराश्यापोटी आत्मघातकी पाऊल उचलू शकतात. 4. आईबाबांनो, मुलांना एकाकी पडू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, मित्रांचा, इतर कुटुंबियांचा संबंध सहवास मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळं मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळी बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही केवळ व्यक्ती एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा की विवेकी मनोभूमिका जोपासा. परीक्षेत नापास झालास तरी चालेल, जीवनात नापास होणार नाहीस याची दक्षता आपण घेऊ. किंवा एखादं वर्ष फुकट गेलं तरी चालेल, आयुष्य फुकट जाणार नाही याची आपण जरूर काळजी घेऊ. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तू नक्की यशस्वी होशील असा दिलासा मुलांना द्यायला हवा. यासाठी योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग करून घेऊ असं समजावून मुलांना आश्वस्त करा. ही पाठराखणच. आई बाबांनो, मुलांच्या बाबतीत सजग आणि सावधान राहा. आत्महत्या करणारी किंवा तसा प्रयत्न करणारी मुलं आपल्या वागण्या बोलण्यातून तसं सूचित करतात किंवा नकळत तसा इशारा देतात. म्हणूनच सतर्क, सजग आणि सावध राहा. उदासी, नैराश्य, शून्यात नजर, एकटं राहणं अशा लक्षणांवर लक्ष ठेवा. मुलांना एकाकी राहू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, इतर कुटुंबियांचा, जवळच्या मित्रांचा संबंध सहवास हा मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळं मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळेला बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही व्यक्ती केवळ एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच इमोशनल हायजॅकचा तो क्षण टाळण्यासाठी तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकालच्या स्पर्धेच्या जमान्यात अभ्यास आणि परीक्षा यांचे तंत्रमंत्र शिकवा. अभ्यास सोपा आणि जलद गतीनं आनंदानं करता येण्यासाठी अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा यांचे तंत्रमंत्र शिकणं आवश्यक. परीक्षेचे व प्रश्नांचे स्वरूप, किती वेळात किती प्रश्न आणि परीक्षेला दिलेल्या वेळात ते सोडवता येणं या दृष्टीनं अभ्यास करावा लागतो. अशी अनेक तंत्रमंत्र मानसशास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत. अभ्यास कौशल्य, अध्ययन पद्धती यांच्या मानसशास्त्रीय चाचण्याही उपलब्ध आहेत. अभ्यासाचा हा अभ्यास महत्त्वाचा. अभ्यास कसा करावा याचाही अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्यांची अध्ययन पद्धती, लर्निंग स्टाईल लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांच्या मदतीनं अभ्यास कौशल्य विकसित करता येते. सराव परीक्षा व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट ही सुद्धा महत्त्वाची. जी परीक्षा जशी ज्या पद्धतीनं ज्या विशिष्ट वेळात आपण देणार आहोत त्याच पद्धतीनं सराव परीक्षा अनेक वेळा दिल्यास ताण व भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. परीक्षेची उत्तरपत्रिका वेळेत लिहिण्याची व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट कशी करावी याचाही अंदाज येतो. मग मन स्थिर राहतं, स्वस्थ राहतं. वर्षभरातील अभ्यासाची, परीक्षेच्या आधी त्या अभ्यासाची उजळणी करण्याची आणि परीक्षेत पेपर सोडविताना तो विशिष्ट वेळेत पूर्णपणे आणि योग्य रीतीने सोडवता येण्याची टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन शिकून घेणं हे अत्यावश्यक. पालकांनो, करिअर प्लॅनिंगही महत्त्वाचं. नापास झालो, कमी गुण पडले तर पुढील आयुष्याचं काय याची भीती मुलांना सतावत असते आणि हा इज्जत का सवालचा ताण असह्य होऊन मुलं आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतात. पण आधीच मुलांची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड व नियोजन करून अभ्यासाचे तंत्रमंत्र शिकविल्यास या भीतीवर निश्चित मात करता येते. करिअर प्लॅनिंग करताना अनेक पर्याय व त्या दृष्टीनं पूर्वतयारी केल्यास मुलं व पालक तणावमुक्त राहू शकतात. एकाच विशिष्ट कोर्सला, उदाहरणार्थ MBBS ला, IIT ला ऍडमिशन मिळालीच पाहिजे हा हे का किंवा तशी अपेक्षा चूक असते. तुमच्याकडे अनेक अल्टरनेटिव्ह किंवा वेगवेगळे पर्याय हवेत. या कोर्सला ऍडमिशन मिळाली तर उत्तम, नाही तर मी या कोर्सला ऍडमिशन घेईन. तीही मिळाली नाही तर हा तिसरा नंबरचा पर्याय आहे आणि यातूनही मी उत्तम करिअर करू शकतो हे मुलांना समजावणं आवश्यक आहे आणि यासाठी मानसशास्त्राची मदत घ्या. अशा प्रकारच्या करिअर संबंधी विविध चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग करून तुमच्या मुलाची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड करता येते. पालकांनो, काळजी घ्या, काळजी करू नका. मुलांच्या करिअरबाबत पालकच खूप टेन्शनमध्ये असतात. त्यामागील आर्थिक बाजूही त्यांच्यासाठी तणावजन्य असते. म्हणूनच अभ्यास व परीक्षा याबाबत मुलांबाबतची त्यांची काळजी वागण्या बोलण्यातून परावर्तित होऊन मुलंही तणावग्रस्त होतात. करिअर प्लॅनिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत काळजी घ्या, काळजी करू नका. उपाय, उपचार आणि मदत घ्या. मानसशास्त्राची मदत तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. मुलांचा आत्मसन्मान वाढवा. अपयश आलं तरी मुलांवर दोषारोपण करू नका. तुलना टाळा. मुलांच्यात काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. समस्यांपेक्षा संधीकडे पहा. त्यांचा आत्मसन्मान वाढवा. योग्य पद्धतीनं प्रयत्न करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला मुलांना शिकवा. मर्यादांपेक्षा मार्ग शोधा. तू जास्तीत जास्त प्रयत्न कर, ते करूनही मग तू परीक्षेत नापास झालास तरी हरकत नाही, जीवनात नापास होणार नाहीस याची आपण काळजी घेऊ. एखादं वर्ष फुकट गेलं तरी हरकत नाही, जीवन फुकट जाणार नाही याची दक्षता आपण योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग यांच्या अन्वये करू असं समजावून मुलांना आश्वस्त करा. ही पाठराकणच पालकांकडून मुलांना हवी असते. आणखी काही महत्वाचे उपाय. मुलांचा EQSQ अर्थात भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक वाढवा. जीवनविषयक योग्य तत्वज्ञान व विवेकी मनोभूमिका मनात रुजवा. प्रोटीन्स, जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजे खनिजे यांनी युक्त आहार मन स्वस्थ ठेवतो. व्यायामामुळेही हॅपी हॉर्मोन्स स्त्रवतात व नैराश्य कमी होते. ध्यानतंत्र म्हणजे मेडिटेशन, योगविद्या, प्राणायाम यांनी मनशक्ती व मनशांती वाढते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं मानसिक व्यायाम ही अत्यंत उपयुक्त ठरतात. जरूर वाटल्यास तज्ज्ञांकडून औषधोपचार ही संजीवनी ठरते. जरूर वाटल्यास आवश्यक तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार ही सुद्धा संजीवनी ठरते. आणि अशा कारणांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे वेडेपणाचा शिक्का मारून घेणं नव्हे तर यासारखा दुसरा शहाणपणा नाही हे लक्षात ठेवा. पालकांनो, तुमच्या मुलांना यशस्वी आनंदी बनवणं तुमच्या हातात आहे, त्यासाठी त्यांची योग्य मनोभूमिका तयार करा.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ತಾರಾ. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಊರು ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿ ಸಂಸ್ಥೆಯ ವೇಣು ಧ್ವನಿನೇ ಕಾರಣ. ವೇಣು ನನ್ನ ಯಜಮಾನರು, ಹಾಗೂ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಯಜಮಾನರು. ಬಾನುಲಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬರ್ತೇನೆ, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಕಾಡ್ತೇನೆ. ಏನಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ನನಗೂ ಈ ಧ್ವನಿಯ ಮೂಲಕ ಹೇಳಿ. ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ದಿನ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಗಿರಿ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರಿ, ನಗ್ನಗ್ತಾ ಇರಿ. ನಮಸ್ಕಾರ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: राजगढ़ मध्य प्रदेश के सांसद से बात अभी हमने अपने श्रोताओं को सुनवाई, ये तो बहुत अच्छी बात बताई। सुजल, ऐसा लगता है जल अर्पण दिवस और जल उत्सव संस्कृति और जिम्मेदारी का संगम है। इसके अलावा आओ अब ये जानते हैं कि जल जीवन मिशन में कौन कौन सी डिजिटल प्रणालियां विकसित की हैं।
1: पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय अपनी पेयजल व्यवस्था को बेहतर ढंग से समझ सकें एवं चला सकें, इसके लिए भारत सरकार ने कुछ महत्वपूर्ण डिजिटल प्रणालियां विकसित की है। उसमें सबसे प्रमुख है पंचायत डैशबोर्ड। पेयजल सेवाओं को बेहतर बनाने के लिए पंचायत डैशबोर्ड बनाया गया है। इसके माध्यम से सरपंच और मुखिया जी योजनाओं की प्रगति, बनी हुई जल संरचनाएं, पानी की गुणवत्ता और प्रशिक्षण गतिविधियों की जानकारी देख सकते हैं और अपनी राय व सुझाव भी दे सकते हैं। दूसरा महत्वपूर्ण डिजिटल पहल है सुजलाम डाटाबेस। इसके माध्यम से हर पाइप पेयजल योजना की जानकारी स्रोत से लेकर नल तक एक ही मंच पर उपलब्ध कराई जा रही है। इसके अंतर्गत प्रत्येक जल आपूर्ति योजना और प्रत्येक गांव को एक विशिष्ट पहचान यानी सुजल गांव आईडी प्रदान की जा रही है, जिससे योजना की निगरानी, प्रबंधन और सेवा वितरण को और अधिक पारदर्शी एवं प्रभावी बनाया जा सके। इसके माध्यम से आप अपने गांव की पेयजल योजना की जानकारी जल स्रोत से लेकर नल तक योजना के सभी घटकों को देख पाएंगे। योजना से जुड़ी अन्य आवश्यक जानकारियां भी इसमें उपलब्ध होंगी। तीसरा महत्वपूर्ण पहल है डिसीजन सपोर्ट सिस्टम, जिसे हम निर्णय सहयोग प्रणाली कहते हैं, जिसके बारे में हम सभी जानते हैं कि पानी रहेगा तभी हम उसका उपयोग कर पाएंगे। हर योजना का भविष्य उसके जल स्रोत की सुरक्षा पर निर्भर करता है। यह प्रणाली हमारे परंपरागत स्थानीय ज्ञान, जो सदियों से जल के साथ हमारे अनुभव से विकसित हुआ है, को आधुनिक विज्ञान और तकनीक के साथ जोड़ती है। इस समन्वय से हमें बेहतर निर्णय लेने में सहायता मिलती है, जिससे हम अपने जल स्रोतों को रिचार्ज कर सकते हैं और उन्हें सुरक्षित रह सकते हैं, ताकि आज नल तक पहुंचने वाला पानी कल और आने वाली पीढ़ियों तक भी बना रहे।
2: ಅದು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯ ಅಂಶವಾಗಿತ್ತು ಅಲ್ವಾ ಸುಜಲ್? ಜಲ ಅರ್ಪಣ್ ದಿವಸ್ ಮತ್ತು ಜಲ ಉತ್ಸವವು ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಜವಾಬ್ದಾರಿಯ ಸಂಗಮವೆಂದು ತೋರ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಹೊರತಾಗಿ ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಡಿಜಿಟಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂಬುದನ್ನ ಈಗ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ.
1: ಪಂಚಾಯತ್, ಗ್ರಾಮ ಜಲ್ ಎವಂ ಸ್ವಚ್ಛತಾ ಸಮಿತಿ ಔರ್ ಸಮುದಾಯ ಅಪನಿ ಪೇಯಜಲ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕೋ ಬೆಹತರ್ ಢಂಗ್ ಸೆ ಸಮಜ್ ಸಕೆ ಎವಂ ಚಲಾ ಸಕೆ, ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ನೆ ಕುಚ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಣಾಲಿಯಾ ವಿಕಸಿತ್ ಕೀ ಹೈ. ಉಸ್ಮೆ ಸಬ್ಸೆ ಪ್ರಮುಖ ಹೈ ಪಂಚಾಯತ್ ಡ್ಯಾಶ್ಬೋರ್ಡ್. ಪೇಯಜಲ್ ಸೇವಾಓ ಕೋ ಬೆಹತರ್ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಪಂಚಾಯತ್ ಡ್ಯಾಶ್ಬೋರ್ಡ್ ಬನಾಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಸರ್ಪಂಚ್ ಔರ್ ಮುಖಿಯಾ ಜೀ ಯೋಜನಾಓ ಕೀ ಪ್ರಗತಿ, ಬನಿ ಹುಯಿ ಜಲ್ ಸಂರಚನಾಯೆ, ಪಾನಿ ಕೀ ಗುಣವತ್ತಾ ಔರ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಗತಿವಿಧಿಯೋ ಕೀ ಜಾನಕಾರಿ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಅಪನಿ ರಾಯ ವ ಸುಝಾವ್ ಭೀ ದೇ ಸಕ್ತೆ ಹೈ. ದೂಸರಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಡಿಜಿಟಲ್ ಪಹಲ್ ಹೈ ಸುಜಲಾಮ್ ಡಾಟಾಬೇಸ್. ಇಸ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಹರ್ ಪಾಯಿಪ್ ಪೇಯಜಲ್ ಯೋಜನಾ ಕೀ ಜಾನಕಾರಿ ಸ್ರೋತ್ ಸೆ ಲೇಕರ್ ನಲ್ ತಕ್ ಏಕ್ ಹೀ ಮಂಚ ಪರ್ ಉಪಲಬ್ಧ ಕರಾಯಿ ಜಾ ರಹಿ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಅಂತರ್ಗತ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಲ ಆಪೂರ್ತಿ ಯೋಜನಾ ಔರ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಾಂವ್ ಕೋ ಏಕ್ ವಿಶಿಷ್ಟ ಪಹಚಾನ್ ಯಾನಿ ಸುಜಲ್ ಗಾಂವ್ ಐಡಿ ಪ್ರದಾನ್ ಕೀ ಜಾ ರಹಿ ಹೈ, ಜಿಸ್ಸೆ ಯೋಜನಾ ಕೀ ನಿಗರಾನಿ, ಪ್ರಬಂಧನ್ ಔರ್ ಸೇವಾ ವಿತರಣ ಕೋ ಔರ್ ಅಧಿಕ ಪಾರದರ್ಶಿ ಎವಂ ಪ್ರಭಾವಿ ಬನಾಯಾ ಜಾ ಸಕೆ. ಇಸ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಆಪ್ ಅಪನೆ ಗಾಂವ್ ಕೀ ಪೇಯಜಲ್ ಯೋಜನಾ ಕೀ ಜಾನಕಾರಿ ಜಲ್ ಸ್ರೋತ್ ಸೆ ಲೇಕರ್ ನಲ್ ತಕ್ ಯೋಜನಾ ಕೆ ಸಭಿ ಘಟಕೋ ಕೋ ದೇಖ್ ಪಾಯೆಂಗೆ. ಯೋಜನಾ ಸೆ ಜುಡಿ ಅನ್ಯ ಆವಶ್ಯಕ ಜಾನಕಾರಿಯಾ ಭೀ ಇಸ್ಮೆ ಉಪಲಬ್ಧ ಹೋಂಗಿ. ತೀಸರಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪಹಲ್ ಹೈ ಡಿಸಿಜನ್ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಸ್ಟಮ್, ಜಿಸೆ ಹಮ್ ನಿರ್ಣಯ ಸಹಯೋಗ ಪ್ರಣಾಲಿ ಕಹತೆ ಹೈ, ಜಿಸ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಹಮ್ ಸಭಿ ಜಾನತೆ ಹೈ ಕಿ ಪಾನಿ ರಹೆಗಾ ತಭಿ ಹಮ್ ಉಸ್ಕಾ ಉಪಯೋಗ ಕರ್ ಪಾಯೆಂಗೆ. ಹರ್ ಯೋಜನಾ ಕಾ ಭವಿಷ್ಯ ಉಸ್ಕೆ ಜಲ್ ಸ್ರೋತ್ ಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಪರ್ ನಿರ್ಭರ್ ಕರ್ತಾ ಹೈ. ಯಹ ಪ್ರಣಾಲಿ ಹಮಾರೆ ಪರಂಪರಾಗತ್ ಸ್ಥಾನೀಯ ಜ್ಞಾನ, ಜೊ ಸದಿಯೋ ಸೆ ಜಲ್ ಕೆ ಸಾಥ್ ಹಮಾರೆ ಅನುಭವ ಸೆ ವಿಕಸಿತ್ ಹುವಾ ಹೈ, ಕೋ ಆಧುನಿಕ ವಿಜ್ಞಾನ ಔರ್ ತಕನೀಕ್ ಕೆ ಸಾಥ್ ಜೋಡ್ತಿ ಹೈ. ಇಸ್ ಸಮನ್ವಯ ಸೆ ಹಮೇ ಬೆಹತರ್ ನಿರ್ಣಯ ಲೇನೆ ಮೇ ಸಹಾಯತಾ ಮಿಲ್ತಿ ಹೈ, ಜಿಸ್ಸೆ ಹಮ್ ಅಪನೆ ಜಲ್ ಸ್ರೋತೋ ಕೋ ರಿಚಾರ್ಜ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಉನ್ಹೇ ಸುರಕ್ಷಿತ್ ರಹ ಸಕ್ತೆ ಹೈ, ತಾಕಿ ಆಜ್ ನಲ್ ತಕ್ ಪಹುಂಚ್ನೆ

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
3: ಶ್ರವಣದಾನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಬಾಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಬೆಳಕು. KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಕೇಳದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅವಕಾಶವನ್ನು ತಂದಿದೆ. ಉಚಿತ ಕಾಕ್ಲಿಯರ್ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಜನೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಮೊದಲ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ 35 ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಕೊರತೆ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದಿರಲಿ. ನಮ್ಮ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ ನಿಮ್ಮ ಮಗುವು ಕೇಳುವಂತೆ, ಮಾತನಾಡುವಂತೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 3 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು, ತೀವ್ರವಾದ ಶ್ರವಣ ದೋಷ ಇರಬೇಕು, ಶ್ರವಣ ಸಾಧನಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗದಿದ್ದಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಮಗು ದೈಹಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು. ಲಾಭಗಳು: ಮಗುವಿಗೆ ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಮರಳಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮಾತು ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಸುಲಭವಾಗುತ್ತದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮಗು ಮುನ್ನಡೆಯಲು ಸಹಕಾರಿ, ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ದಾರಿ ತೆರೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಗಾಗಿ ಇಂದೇ ನೋಂದಾಯಿಸಿ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ. ENT OPD ಸಂಖ್ಯೆ 16.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

प्यार भरा संवाद हर किसी के बीच होती रहती है। ये बीच में की बातें बहुत अच्छी और सुहानी होती है। तो चलो सुनते हैं तेरे मेरे बीच में क्या होता है। तेरे मेरे बीच में एक बड़ा सवाल, कौन खा गया वो लास्ट गोलगप्पे का माल। मैं कह रहा था मुझे ज्यादा भूख है, तू बोली देखा था बस ये झूठ है। तेरे मेरे बीच में एक और बात, तू लेके बैठी रिमोट रात 12 बजे 7, मैं देखना चाहूँ मैच तेरा सीरियल आए, रोना धोना और वैम्प सब दिमाग खाए। तेरे मेरे बीच में पिज्जा का बिल, मैंने दिया था लास्ट टाइम अब तू कर चिल, पर तू कहे मुझे कुछ और याद है, बातें घुमा के तू स्मार्ट थोड़ी ज्यादा है। तेरे मेरे बीच में है सेल्फी का क्रेज, मैं सिंपल फोटो लू तू फिल्टर, तेरा फिल्टर पे क्रेज, डॉग इयर्स या कैट फेस पूछती है हर बार, अरे फोन बंद कर देख सितारे हजार। तेरे मेरे बीच में है प्यार का मैदान, तू मेरी क्वीन है मैं तेरा दीवाना इंसान, झगड़े जितने भी हो मस्ती कभी ना छोड़े, तेरे मेरे बीच में सिर्फ हंसी भरे फवारे उड़े। काश ये सबके जीवन में ऐसे ही हंसी मजाक से भरे हुए रिश्ते हो। धन्यवाद। पुढची कविता आहे एक व्यक्तीची जो आपल्या प्रेमिकेची वाट बघत आहे आणि ती कधी येईल आपल्या जीवनात आणि कधी आपल्या बरोबर राहील ह्याचे त्याला प्रश्न आहे, तर तो कस काय बोलतोय आणि कसं म्हणतोय हे ऐका। कधी येशील तू, कधी येशील तू पैंजण घातलेल्या पावलांनी, कधी रंगवशील तू चित्र आमचं तुझ्या प्रेमाच्या सुंदर रंगानी, कधी ठेवशील हात ह्या थरथरत्या हातामध्ये, कधी पाहशील डोळे या वाट पाहणाऱ्या डोळ्यातले, कधी उमगेल काळ तुझ्या हसणाऱ्या किरणांनी, कधी भरतील संध्याकाळ तुझ्या स्वयंपाकाच्या सुगंधांनी, कधी हसशील थोडस माझ्या बोलण्यातल्या गोडपणावर, कधी मिठीत घेऊन माझ्या थकलेल्या मनाला शांत करशील प्रेमानं, कधी बसू दोघे शांत फक्त एकमेकांच्या खुशीत, कधी पूर्ण होईल हे जग फक्त तुझ्या प्रेमळ संगतीत। धन्यवाद। कवी सगळ्यात जास्त प्रेम आपल्या कवितावर करतोय, तर जर कविता कधी बोलू शकली असती कि कवीला आपले भाव सांगू शकली असती तर ती काय म्हणाली असती हे ऐका। मी तुझी कविता, हृदयाच्या तळाशी साठवलेले स्वप्नांचे गाणं, तुझ्या आठवणीने सजलं भावनांचं राणं, तुझ्या हास्यातून भेटतो सगळा सागर, तुझ्या नजरेतच आहे माझं अख्खं असमंत घर, तुझ्या डोळ्यात पाहते चांदण्यांची सर, तुझ्या स्पर्शात वाटतं जगण्याचं उत्तर, तुझा आवाज जसा साजरी गोड कविता, तुझा सहवासाने उमगले मनाची मृदुवता, तुझ्या मिठीत हरवते काळाचा ठाव, तुझ्या प्रेमाने भरलंय आयुष्याचं नाव, तुला पाहून मन हरवून जातं तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण वाटतं, तुझ्या संगतीत हरवले काळजाचे वेदनांचे दिन, तुझ्या प्रेमात सापडले स्वप्नांचं रंगीन क्षण, तुझ्या अस्तित्वात आहेस तूच सखा, तुझ्यामुळेच सजते रोज नवी कविता। तर कविता एक मुलगी असली असती तर कविता आपल्या कवीवर प्रेम करून तिच्या काय भावना असते ते ह्या कवितेमधून मी मांडायचा प्रयत्न केले आहे। धन्यवाद। स्त्री, आम्ही जेव्हा स्त्री म्हणतो तेव्हा ती अनेक वेगवेगळे रोल्स प्रत्येकाच्या जीवनात ठेवत असते आणि स्त्रीचा इतिहास एवढा मोठा आहे कि तो देवींपासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक बाईंनी जगलेला एक प्रवास आम्ही आठवण करून बघितलं तर तो किती थोर आहे, केवढा मोठा प्रवास प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात चालत असते ह्याच्यावर पोवाड्याच्या रूपात लिहायचा मी प्रयत्न केले। ही कविता पोवाडा स्टाईलमध्ये आहे तर मी आज ती तुम्हाला त्या प्रकारे गाऊन दाखवते। शीर्षक आहे स्त्री। ऐका हो ऐका, वीर स्त्रीची गाथा पराक्रमी इतिहास, आज गाईल ही कविता पार्वती लक्ष्मी सरस्वतीचा, घेऊन मोलाचा आशीर्वाद, पार्वती लक्ष्मी सरस्वतीचा घेऊन मोलाचा आशीर्वाद, उभी आहे मी समोर तुमच्या आठवीत स्त्रीचा।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: पुष्कळ वेळेला एक नजर सारं काही बोलून जाते. ती नजर खास व्यक्तीची असेल तर आम्हाला एक नवीन जगण्याची उमेद आणि एक नवीन नाविन्य भरून देते. त्याच विचारावर ही दुसरी कविता, ती तुझी नजर. ती तुझी नजर पाहताच मी माझे सारे हरवून गेले. गुपित मनातले मी बोलून गेले. डोळ्यात पाहता तुझ्या जणू अलगद आठवणीत रमून गेले. ती तुझी नजर होती एक क्षणाची, त्या क्षणात सारे मी विसरून गेले. कळत न कळत एक धागा तो प्रेमाचा, हातात हात येताच बांधून आले. ती तुझी नजर माझ्या वेदनांना हळू फुंकार देते. दिवस मावळता मावळता उद्या येणाऱ्या प्रवासाची नवी हुंकार देते. प्रश्न अनेक असतात त्या नजरेत तुझ्या, कशी ती मी निरसू तिथच नेमकी साध देते. ती तुझी नजर फक्त नजर नसते रे माझ्या तानुल्या, दिवसभराचे शीण उतरवणारी औषधी कुपी असते. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात उगवत्या चंद्राच्या चांदण्यात हरवलेली ती तुझी माया ती नजर बोलून देते. ती तुझी नजर आईची कुशी चाचपणारी, बाबाचा खांदा शोधणारी, घराबाहेर लढलेल्या पण स्वतःहून हरलेल्या मनाला सावरणारी, हळूच मनाला सांगणारी तुम्ही माझेच मी तुमचीच, प्रेमाने माफ करून पुन्हा प्रेम करणारी. ती तुझी नजर अमृताने भरलेली, तान्हुल्या माझ्या हसत सर्वांना हसवणारी, न बोलता सारे बोलणारी, मनाला शांत आणि हृदयाला तृप्त करणारी, माझ्या तान्हुलाचे सारे माझ्याच मनाशी जोडणारी अशी ती तुझी नजर मला स्वतःशी पुन्हा भेटवणारी. धन्यवाद. आम्ही एक सोसायटीमध्ये राहतो जिथं आमचं रोज किती तर लोकांशी संवाद होतोय, बोलणं होतंय, भांडण होतंय, पण आमचे खास एक रिलेशन जोडलं जाते ते आहे आमच्या शेजाऱ्यांशी. कारण सुखदुःखात सगळ्यात आधी धावून येतात ते आमचे शेजारीच. रिलेटिव्स असतात, नातेवाईक असतात, पण प्रत्येक नातेवाईक शेजारी नसतो. शेजाऱ्यांच्या बरोबर आमचं एक वेगळंच नातं निर्माण होतं आणि तो आम्ही कुठे ना कुठे जपत असतो. पण काही होतंय, काही वेळेला असंही बोललं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण प्रत्येक शेजारी हा निंदक नसतो आणि प्रत्येक निंदक हा शेजारी नसतो. निंदकाकडून शिकणेही भरपूर आहे आणि त्याला समाजाचा एक भाग आहे हे स्वीकारणंही फार मोठी गोष्ट आहे. कारण काय होतंय, काही शेजारी असे असतात की आम्हाला सुखात सुख दुःखात दुःख देऊन आमच्या बरोबर राहतात, पण काही असेही असतात जे फक्त निंदा करण्यातच त्यांचं आयुष्य जातोय आणि त्यांना एक वेगळी खुशी मिळते. हे सगळं दूर सोडून आम्ही जेव्हा त्यांच्याकडे आपल्या शेजारी म्हणून बघतो तरी त्यांच्या बरोबर एक वेगळं नातं आपलं जोडलं जातंय. आणि रोज थोडीशी कुरबूर थोडीशी कुजबूज असून सुद्धा आम्ही एक वेगळं नातं एक वेगळी मैत्री त्यांच्याशी बांधून येतो जपून ठेवतो. तर ह्या कवितेचं शीर्षक आहे तोंड तुलाही आहे आणि कान मलाही. तोंड तुलाही आहे आणि कान मलाही, शेजारी असलो तरी बातमी तुझ्याकडून मलाही. तू म्हणतेस मी कुणाशी काही बोलले नाही, पण तुझ्या गप्पांना गल्लीभरची साक्षी आहे बाई. तू अंगणात बसलीस मी गच्चीत ऐकले, वाऱ्याने नाही ग तुझ्या आवाजानेच अंतर कमी ठेवलं. तुझ्या गप्पांचा रेडिओ 24 तास सुरू असतं, बॅटरी लागत नाही आणि नेटवर्क नेहमी फुल असतं. तू म्हणतेस मी काही नाही सांगितलं कुणाला, पण बातमी आधी गावभर पोहोचते मग आठवत अगं गुपित होत बरं का. तुझ्या आवाजाला माईकची गरज नाही, घड्याळाचा गजर चुकला तरी तुझ्या गप्पानेच जाग येते बाई. भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी चहा एकत्रच होतो, कारण शेजार धर्मात रागापेक्षा प्रेमाचाच हिशोब मोठा असतो. गप्पा टोमणे हाशा आणि थोडीशी कुरबूर यांनीच तर रंगत आपलं शेजारचं नातं भरपूर. तोंड तुलाही आहे आणि कान मलाही, खरच तोंड तुलाही आहे आणि कान मलाही. धन्यवाद. ही पुढची कविता एक छोटीशी कविता आहे. आताच्या काळात आम्हाला कोणाशी बोलायचं असेल किंवा कोणावर प्रेम असेल तर व्यक्त करायला हजारो डिव्हाइसेस आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप कॉल एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं आहे. पण एक तोही काळ होता जेव्हा आपल्या प्रियकर प्रियसीची एक झलक बघणार दिसावं म्हणून कितीतर प्रेमी वाट बघत होते, आतुरतेने वाट बघत होते. तसंच ही छोटीशी कविता एका प्रियकरची जो आतुर आहे आपल्या प्रेयसीच्या एक झलक साठी. एक झलक की आरजू, हम रोज गुजरते है उनकी गलियों से, कभी गलती से कभी बहाने से, बस इतनी ही शिकवा इतनी ही ख्वाहिश है कि झरोके से ही सही उनका दीदार हो जाए, और अगर ना भी मिले नजर उनसे तो उस गली की हवा से ही दिल आबाद हो जाए. धन्यवाद. When you have a toddler at a home, these are the things that you will surely notice. And if we see a day from the toddler's point of view, then this could be what you will see throughout the day. My little day of play. Soily hands, wetty pants, where do you hide? Peek-a-boo, peek-a-boo, found you inside. Time for play, out we go, run to the park. Swings that fly, round we go, play till it's dark. Puree fruits, healthy rice, yummy and sweet. Messy hands, happy face, such a fun and treat. Crawl to bed, cozy warm, hug my ma and pa. Close my eyes, drift away, dreaming la la la. Thank you. ही एक छोटीशी स्टोरी आहे, अ मॉरल स्टोरी, जे मी माझ्या मुलाच्या साठी लिहिली होती विथ अ मॉरल. द बेअर हु डिडंट शेअर. इन अ ग्रीन फॉरेस्ट देअर लिव्ड अ बेअर नेम्ड रियोनो. वन डे ही फाउंड अ बिग बास्केट ऑफ ज्युसी ॲपल्स. Yummy! All these apples are mine, said Bruno. He did not share with anyone. A monkey came and asked, Can I have one apple, please? No, said Bruno, and hugged the basket tightly. Soon, Bruno tried to carry all the apples home, but the basket was too heavy. Oh no, I can't carry it, he said. The monkey came back and said, I can help you. But will you share? Bruno the bear was ashamed of his earlier act and slowly nodded. Yes, I will share. Together they carried the basket and happily ate the apples. Moral: sharing makes everything easier and happier. Thank you. Another small story. Rabbit learns a lesson. One sunny day, a little rabbit named Bunty was hopping in the forest. He loved to play all day. On the way, he saw a small turtle trying to cross the path. I am too slow, said the turtle sadly. Bunty laughed. You are so slow. I can reach anywhere quickly. But then dark clouds came and it started to rain heavily. Bunty got scared and didn't know where to go. The turtle said, Come, hide under my strong shell. Bunty quickly sat under the turtle shell and stayed dry. After the rain stopped, Bunty smiled and said, Thank you, my friend. You helped me, the turtle said. Everyone is special in their own way. Moral, never make fun of others. Everyone has their own strengths. Thank you.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

आजचं जीवन आपलं हा फार धावपळीचं झालेलं आहे. कधी कधी असं वाटतं की ह्या धावपळीत आपल्याला थोडीशी शांतता हवी, थोडासा एकांत हवा. तो एकांत कसा हवा आपल्याला, त्याच्यावर ही छोटी कविता. एकांत, एकांत असावा हवा हवासा, नसावा तो बळजबरीचा. तो असावा शांत संध्येसारखा, मावळत्या सूर्यासोबत घराकडे परतणाऱ्या सोनवल्या बाळासारखा. नसावा त्यात अबोलपणा, नसावा गर्व वा संकोच कुणाचा. सोबत असूनही निशब्द राहून मनामनात प्रेम भरून नेणारा. एकांत असा की लोकांपासून दूर जाणं हवे, तर स्वतःशी हळूच बसून जुन्या आठवणींच्या गाठी सोडवणारा. एकांत नसावा विचाराचा गोंधळ, पण असावा थकलेल्या मनाला खांदा देऊन क्षणभर विसावा देणारा. एकांत नसावा गाड्यांच्या कर्कश हॉर्नचा आवाज किंवा कोणाच्या भांडणाचा कोलाहल. एकांत असावा झाडांच्या दाट सावलीत बसणारा, वाऱ्याशी बोलणारा, काही न सांगता सगळं समजून घेणारा. एकांत नसावा व्यर्थ काळजीत बुडून उद्याच्या चिंतेत जगणारा. एकांत असावा शब्दांना जन्म देणारा, भावनांना आकार देणारा आणि मनाला स्वतःला हळूहळू ओळखून देणारा. धन्यवाद. आम्हाला कृष्णच्या बाललीला खूप आवडतात. त्यातलीच एक लीला होती कालियामर्दन. तर ती कालियामर्दनची जी कहाणी आहे ती इथं मी एका नाट्य कवितेच्या स्वरूपात लिहिलेली आहे. शीर्षक आहे कालियामर्दन. आओ आज मैं तुम्हें एक कथा सुनाऊं, इतिहास के पन्नों से कुछ अनमोल पल याद दिलाऊं. समय का पहिया उल्टा घुमाकर तुम्हें उस युग में ले जाऊं, चक्रधारी मुरली मनोहर कृष्ण का बचपन फिर दिखला लाऊं, यमुना का

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: Attention all aspiring health leaders. Here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a five-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our two-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit CAHED JNMC Campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831-244-444, extension 4327.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831-255-1530 आणि 247-3777, एक्सटेन्शन 1530.

0: का स्वागत।
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327।
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ। 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ। ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774।
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष 1 दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत। रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे। यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.